सचे तेरे खण सचे ब्रह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर्व विचार सच्चा तेरा अमृत सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा तेरा क्रम सच्चा निशान सचे तुद आखे लख करोड़ सचे सब तान।